हॅलो फ्रेंड्स, मी अंजली. आपल्या मराठी सांस्कृतिक जीवनात जेवढी विविधता आहे तेवढीच आपल्या खाद्य संस्कृतीत सुद्धा आहे. जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं असं जे म्हणतात ना, ते अगदी खरंय बरं का. महाराष्ट्रातला जळगाव, धुळे, अंमळनेर, नंदुरबारचा परिसर म्हणजे खानदेश. या प्रांतातली खाद्य संस्कृती तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. काहीसा दुष्काळी, कमी पाऊस पाण्याचा हा प्रदेश, पण भरपूर ज्वारी पिकवणारा. इथली पांढऱ्या रेषा असलेली भरताची हिरवी वांगी तर जगप्रसिद्ध आहेत. ही वांगी आकारानी मोठी, भरपूर गर असलेली आणि विलक्षण रुचकर. ही वांगी भाजून त्यात भरपूर ओला लसूण, पातीचा कांदा, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे घातलेलं आणि सढळ हाताने घातलेल्या तेलावर परतलेलं हे वांग्याचं भरीत आणि हातावर केलेली भाकरी खाणं हे निव्वळ स्वर्गसुखच नाही तर काय. इथले पुरणाचे मांडे तर खासच असतात. हे मांडे हातावर थापून मडक्यावर भाजण्याचं इथल्या गृहिणींचं कौशल्य पाहून आपण थक्कच होतो. त्याची चव सुद्धा तेवढीच भारी असते. इथली फौजदारी डाळ, डाळ गंडोरी आणि झणझणीत शेवभाजी खायला मात्र याच परिसरात यायला हवं. इथली कळण्याची भाकरी, बाजरीची भाकरी दुसरीकडे कुठे तशीच मिळेल याची खात्री नाही बरं. इथल्या गव्हाचा बारीक रवा काढून केलेल्या शेवया ही खास खानदेशातल्या सुगरणींची करामत. या गव्हाच्या शेवया, आंब्याचा रस आणि पुरणपोळी असा बेत खास पाहुण्यांसाठी इथे केला जातो. वांग्याची घोटीव भाजी आणि बिट्ट्या अशी मेजवानी तर प्रत्येक कार्यप्रसंगी असतेच. तोंडात घातल्याबरोबर विरघळणारे खमंग रुसकर दराबा लाडू खायचे असतील तर खानदेशात यायलाच हवं. मराठी मातीतली ही खाद्य संस्कृती इथल्या मातीशी नातं सांगणारी, रुचकर अन पौष्टिकही.

हाय फ्रेंड्स, मी अंजली। नवरात्राचे दिवस जवळ आले की सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर सुरू होतो आणि साऱ्या मराठी लेकी सुनांना वेध लागतात भुलाबाई आणि भुलोजीच्या उत्सवाचे। पश्चिम महाराष्ट्रात यालाच भोंडला म्हणतात तर विदर्भात भुलाबाई भुलोजी। आपण म्हणतो ना की दर 12 कोसांवर भाषा बदलते, तसंच सणवार साजरे करण्याच्या पद्धती सुद्धा स्थलकाळानुसार थोड्याशा बदलतात, पण शेवटी त्यांचा मूळ हेतू एकच असतो बरं। भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत या भुलोजी आणि भुलाबाईचा मुक्काम विदर्भात घरोघरी असतो। शंकर पार्वतीच्या रूपातले भुलोजी आणि भुलाबाई यांच्या मातीच्या सुरेख प्रतिमा मिळतात, त्यांची स्थापना होते। दिवे लागणी झाली की घराघरातल्या लेकीसुना एकमेकींकडे जातात भुलाबाईची गाणी म्हणायला। छानशी आरास करून मांडलेल्या भुलाबाई पुढे बसून सगळेजण ही गाणी गातात। गाणी सुद्धा अगदी मजेदार आहेत बरं। पूर्वीच्या काळी फोन नव्हते, संवादाची साधनं कमी होती, मुलींना सासरी सासुरवास असायचा, तर या सगळ्या गीतांमधून माहेरी आलेल्या मुली आपल्या सासरचं वर्णन करतात। भुलाबाई भुलाबाई सासू कशी सासू कशी। भुलाबाई म्हणते, चुलीवर बसलेली मांजर जशी मांजर जशी। भुलाबाई भुलाबाई सासरा कसा सासरा कसा। झाडावर बसलेला माकड जसा माकड जसा। अशा गाण्यांमध्ये जाम धम्माल आणि चिडवा चिडवी होती बरं। मनात साचलेल्या भावनांचा निचरा होता तो। कारल्याचा वेल लावग सुनबाई मग जा आपल्या माहेरा असं म्हणणारी सासू वेलाला आलेल्या कारल्याची भाजी झाली तरी सुनेला माहेरी जाऊ देत नाही, आणि मग अशा सासुरवासानी त्रस्त होऊन माहेरी गेलेल्या रुसलेल्या सुनबाईला परत आणण्यासाठी चला चला सुनबाई आपल्या घराला म्हणून केलेली सुनेची विनवणी। अशी सगळी गंमत होती या भुलाबाईच्या उत्सवात आणि भुलाबाईच्या गाण्यांमध्ये।

नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अंजली. या मराठी मातीतल्या लोककला प्रकारांचा वेध घेतला तर वीर रसात गायलेल्या जोशपूर्ण पोवाड्याचा उल्लेख केल्याशिवाय त्याला पूर्णत्व येऊ शकत नाही. विलक्षण स्फूर्ती देणारा, नसानसातून वीररस प्रवाहित करणारा, शौर्याच्या गाथा सांगणारा हा गीत प्रकार आहे बरं. भारतात याचा उदय 17व्या शतकात झाला असं मानलं जातं. पोवाड्याची गीतं रचणारे आणि ती गीतं खड्या बुलंद आवाजात गाणारे शाहीर हे या महाराष्ट्राचं भूषण. इसवी सन 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यावेळी अग्निदास या शाहिरांनी त्यावर पोवाडा रचून तो गायल्याचा उल्लेख आहे. तसंच सिंहगड सर करणाऱ्या शूरवीर तानाजी मालुसरेंवर शाहीर तुलसीदास यांनी, तर यमाजी भास्कर यांनी मर्द मराठ्या बाजी पासलकरांवर पोवाडा रचलेला आहे. एवढा प्राचीन इतिहास या पोवाड्याला आहे. महाराष्ट्रात पेशव्यांच्या कारकिर्दीत राम जोशी, अनंत फंदी आणि होनाजी बाळा यांनी रचलेले पोवाडे आजही गायले जातात. पोवाडे म्हणणाऱ्या शाहिरांचं कार्य हे काहीसं आजच्या वर्तमानपत्रांसारखं म्हणता येईल आपल्याला, कारण समाजात ज्या घटना घडतात त्याविषयी सर्वसामान्यांना उत्सुकता असते, कुतूहल असतं, आणि या पोवाड्यातून घडलेल्या घटनेचं साक्षात चित्र डोळ्यापुढे उभं केलं जातं. बोलीभाषेतली ओघवती शैली, जिवंतपणा आणि लय यामुळे ही रचना अत्यंत प्रत्ययकारक होते. स्वातंत्र्य लढ्यात अनेक थोर कवींनी चाफेकर बंधू भगतसिंग यांच्या शौर्यावर पोवाडे रचले. देशप्रेम, निष्ठा, शौर्य, जिद्द, साहस या सगळ्यांची आवेशपूर्ण, लयदार, भरीव मांडणी म्हणजे पोवाडा. वीररसानं परिपूर्ण, मनामनात राष्ट्रभक्तीची स्फुल्लिंग चेतवणारा.